0: Mamma, badu haveja.
1: Tarifla, Sony agathu buni. Mamma ibeche mege muluwa.
0: Papa, gaadi jehaniye.
2: Tarifla madu kobbada.
3: Sonia, debel maasha school anda.
4: Tumhi ne to kaha tha. कि सच्चा प्यार सबसे बड़ा होता
0: मामा
4: किस वजह से
5: मामा फोन है का हाँ मादमारे तैयार दावी थाना कड़ी वाइपर कराना
0: मामा वैस फोन का डोंटा
6: कोको डोंटे कमी कड़ी गाले नूले वेने दे सोनिया गाता
7: एहनिन गुलुंता बदहे कुराफदान एम गातुगावा गुलुंतका एम फुरतम इस्कंदेमा
8: मी तारीखी एता तस्वीर तके गाकुल जसादी तिरुंगने स्थेने कुलफिस्से
9: ರಿಪೇಟ್ ಹಮ ಎದುಹುಗೆ ರೇಗಂಡು ದಿಹಗಡಿ ತಿರಿಯುಗ ಅದಿಗು ಕುರುದುಹುಗೆ ರೇಗಂಡು ಪಾರ್ಗಡಿ ತಿರಿಯುಗ
8: ಎಂಗನ್ ಸತರ್ಸ್ಟೆಕ್ ಸಾಡಿಸ್ ನೇ ಕಿಲೋ ಹಾರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ ಅತಿ ಅಡ್ಡಿ ಹನ್ನೆ ಮೆಗಾ ಹಾರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್
9: ಹಮ ಎಕಣಿ ದಿವಿಹಿ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಅಡು

0: Mamma, badu avajja.
1: Tarifla, Sonia gaatu guni. Mamma ibache mege muluwa.
0: Papa, gaadi jehani hai.
2: Tarifla maadu kobbada.
3: Sonia, debel maasha school alna.
4: Tumhi ne to kaha tha. कि सच्चा प्यार सबसे बड़ा होता
0: मामा
4: किस्मत से भी
5: मामा फोन है का हाँ मादमारे तैयार दावी थाना कड़ी वाइपर कराना
0: मामा वैस फोन का डोंटा
6: कोको डोंटे कमी कड़ी गाले नूले वेने दे सोनिया गाता
7: एहनीन गुलुंता बदहे कुराफा दान एम गातु गावा गुलुंता का एम फुरतम इसकंदेमा
8: अदियन अदियन कीन वेफति होरी
9: मेरी वर बड़ा हास वे
8: अनिक का टेस्ट कैरी वे मता ಮಣ್ಣಾ ಮಣ್ಣಾ ಹಾದ ದೇರವೆ ಫಯೆ
9: ಆಹಾರಿಗೆ ವರ ಗ್ಯಾಕುಜ್ಜೆ ಆಹಾರಣ್ಣ ಮಲಾಮೆ ಕುರಣೆ
8: ಹಾಸ್ನು ಎಬ ಸ್ಪಿಲ್ ದ ಟೀ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಅಡು ಎಹಿ ಮತಿ ಕಾಲ ಹೂರಿ ಹಾ ಕಂಕ ಮಂ ಹಲ್ಲು ಹೋದಂಗೇಣ
9: ಸ್ಪಿಲ್ ದ ಟೀ
8: ಆ ಮಿಕಾಲ ಕಂಕ ದಿಮಾವೇ ಮ ಕಂತ ಕುರ ವಿದಾನ ಗೊತ್ತಂ ಎ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಉಂಗೇಣ
9: Spill the tea. हमें कनी दिवेह राज्य गाडो.
10: आदित्य दुआ होगे हवेरो. हाथर गड़ फन रहेगा.
11: Repeat. बुद्ध दुआ होगे हवेरो. हाथर गड़ फन रहेगा.
10: अधि बुढ़ास्पति दुआ होगे हवेरो. फहद जहाड़ो.
8: एंगा सतरस देका 49 kHz medium wave. अधि 89 megahertz FM band. हमें कनी दिवेह राज्य गाडो. इंतजार कर लवा.
12: Feel the tea.
13: Engha satarste ka 49 kilohertz medium wave 89 megahertz FM band.
14: Divih rajye ke adu.
15: Gading mendam ngalwe thing gadi 30 minute. Asomte gen doni divih rajye ke adu.